0: Pokémon.
1: Nudi ke magat Stevie FM Korea meganda Game On me hafta ke show ga. Jaishan, Jaishan.
2: Labba.
1: Me vara. Haas vanche hai na kaha da vagut kone me hoti
2: ne. Shamu hata me ta me me vaha kubane na beno. Haas va vaha kubane ma BRP ke me furutama. ऑडिशन निम्मा फट देवाना ऑडिशन नंग होगी क्या शाहू दशन ना इंटरव्यू करी मैंने बताया था ये इंटरव्यू को शाहू यही कौनका मुकाह है जहिलो मणि एक हाथ सवाल करी कुल दशन मणि आज तो जहिलो मणि नो एक उस तक परफॉर्म करा कशे जहिलो मणि वाने को तक काम है तो ये गो मी माई के कोई मती हो रहे वहाँ का तक का
1: जहिलू में नो है वहाँ ने गोते काम में तो कोड़ को बिरु करने हैं जो तुर तुर आलाने
2: लावे को नो जहिलू में
1: मैं तेरे को बे आह
2: क्या बार तो बे का
1: आह एक हाल गोते मिहारती ही वाणी तो मिहार है मैं मम्मी दुए है कि कोड़ों बेस मी वाह का वारा वारा खानु लाडू हाचे जैसे मी दुए है कि कोड़ों बेस प्रियंका चोपड़ा राज ऐसा नूनी या प्रियंका चोपड़ा या मी शो आडू ये बच्चे या ये ना देरा नुआने वारो कोद्दे वाने मी बैग
2: मारा मस्त के कुराना फोमाई देसी दो
3: ती फेन इत्ता ती फेन इत्ता
1: ती फैन है तो बाला लम्बे वाले गे प्रियंका के कैरियर या गुड़ों हो रहे हाँ उन दो को सवाल तक क्यों कराने शाह हुए हम हमारे फर्स्ट सवाल तक क्यों कराने एक सवाल तक के जवाब दे मिजे है नहीं शाह हुए ना ऑप्शंस इस दिन जैसन गैम्मती कोण्डा नहीं जैसन बेनों अमी वारे का मिसाल का बुनामी तीम नूनिया शाहू हम ऑप्शन देश है तीमाने जवाब देने में तो नुंगे हम बोले फिर आगो तब स्कूरियत दे वैने गेट हो जाता बोलना मारे चे जाइशन ने बोला नहीं ऑप्शंस देश है नूनी नूनिया नू देश है तैयार है तो दिया सवाल कुराना टाइम लिमिटेड नोड ना
2: ओके
1: ओके
2: वारा
1: फसे है तो तैयार है तो फुर्तम सवाल प्रियंका चोपड़ा एम में फुर्तम फेनी गेंदी कौन बाहा को उफेदी फिल्म को जवाब रंगल वारा बराबर प्रियंका वुड बी वेरी प्राउड इंगे देवन सवाल प्रियंका के बॉलीवुड के एम में फुर्तम फिल्म की कोबा
2: अंदाज ओ एक कोई द हीरो हीरो या अंदाज आ देती इंगा एक ही नो कुती देखा मैंने डेब्यू ली पुनी अंदाज हूँ बेस्ट आने डेब्यू आई थिंक सो द हीरो या अंदाज आ देती
1: कौन में से कच्चे पुने
2: प्रियंका
1: चोपड़ा एम में फुरतम नेशनल फिल्म अवार्ड एम में मोल एक्ट्रेस दिवनी कौन फिल्म को एम में फुरतमा नेशनल फिल्म अवार्ड
2: फैशन होंगे इन्हें लिए बिफोर ना नहीं एम में फुरतमा बेस्ट एक्ट्रेस था
1: बेस्ट एक्ट्रेस
2: हाँ बेस्ट एक्ट्रेस है ना एम में फुरतमा लिए पड़ी फैशन हो
1: नेशनल अवार्ड
2: लिए पड़ी नेशनल अवार्ड लिए पड़ी
1: जवाबु रंगल वारा परा भरुंगे आ प्रियंका हम वारंग फावान
2: एक ओनर मरी इतला बे
1: कौन टीवी सीरीज कौन प्रियंका
2: कॉटिको
1: जवाब रंगलो तैयार तो फर्स्ट वाले सवाल मेरी कॉम मी फिल्म का प्रियंका कुले फवानी कौन कुले वाले कुले एथलीट गेरो
2: एने का बॉक्सिंग ननु थाना ने
1: यागी
2: बॉक्सिंग आ मेरी कॉम
1: रेसलिंग ननु तो
2: बॉक्सर रेसलर दम अंगिल अवैगिंग हम कुले
1: इंडिया सरकार प्रियंका सिविलियन अवार्ड की इहतियार जवाब पेनो तो
2: दीपा
1: पद्म भूषण पद्मश्री भारत रत्न
2: ಪದ್ಮಶ್ರೀ
1: ಜವಾಬ್ ರಂಗಳು ವರರ್ ರಂಗಳು ಹಿಂಗೆ ಹೈಬಡ್ ಸುವ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಉಫಂ ವಿ ಇಂಡಿಯಾಗೆ ಕೋನ್
2: ಜಮ್ಶೇದ್ಪುರ್ ಬಿಹಾರ್ ಕರ್ನಾವಸ್ತೆ ಕಾಟಿಯ ದೇವನಾಹರ್ ವಿಚುಲೈಮ ಕಾಶಾರ್ ವರ್ತು
1: ವರರ್ ರಂಗಳು ವರಪ್ಪರ ವರ ವರ ಸರ್ ಹಿಂಗೆ ಓಕೆ ಪ್ರಿಯಾಂಕಾಗೆ ಫುಲ್ ತಮ್ಮ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಸಿಂಗರ್ ಗೆ ಬ್ಯಾವೆರಿ ವಿ ಅಮೆರಿಕಾಗೆ ಲವಕ್ಯೂನ್ ತೆರಿಯಕ್ಕೆ ಕಾಕು ಇನ್ ಮೈ ಸಿಟಿ ಏನಗೆ ಫುಲ್ ತಮ್ಮ
2: ಇನ್ ಮೈ ಸಿಟಿ ಗೆ ಇನ್ನಾಣಿ ಕ್ಯಾ ಅದು ಆಪ್ಷನ್ಸ್
1: ಜಸ್ಟಿನ್ ಬೀಬರ್ ಪಿಟ್ ಬುಲ್ ವಿಲ್ ಐ ಆಮ್
2: ವಿಲಿಯಂ ಫುಲ್ ತಮ್ಮ ವಿಲ್ ಐ ಆಮ್ ಕೆ ಇನ್ ಮೈ ಸಿಟಿ ಎಫ್ ಆಫ್ ಪಿಟ್ ಬುಲ್ ಎಕ್ಸೋಟಿಕ್
1: ಜವಾಬ್ ರಂಗಳು ನೋವಣ ಸುವಾಲ್ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಅಲ ಲಿಯೆ ಶಾಯ ಕೊರಿ ಆಟೋ ಬಯೋಗ್ರಫಿ ಫೋತುಗೆ ನಮ ಕೀಕೋಬ ಇಟ್ಸ್ ಆಲ್ವೇಸ್ ಅನ್ಫಿನಿಶ್ಡ್ ಜವಾಬ್ ರಂಗಳು ಜವಾಬ್ ರಂಗಳು ಪ್ರಿಯಾಂಕಾಗೆ ಅಮಿಲ್ ಫಿಲ್ಮ್ ಫೋತ ಕುಂಫುನಿಗೆ ಜವಾಬ್ ರಂಗಳು ಮುಳಿಂಗ್ ಅಲ ಮುಳಿಂಗ್ ಅಲಂಗ್ ಹಾಗೆ ಇಗತುಗ ಮಿ ಸೆಗ್ಮೆಂಟ್ ಕಾ ಹುರಿಹಾ ಸುವಾಲೆಗೆ ಜವಾಬ್ ರಂಗಳು ಕೊರಿ ಫುರ್ತಂ ಬ್ಯಾವೆರಿಯಾ ಜೈಶನ್
2: ಮಿಫಾರ್ ಕೊಲ್ಲಾವೆ ಜಾನ್ ಕೊಂಫಂಡಾಣಿಗೆ ಲವೆ ಮಿಫಾರ್ ದಿವೆ ಹಿದಾವೆ ಜಹಾದಿ